0: ಅಂಗಾದಿ ಉಂಗಣ್ಣಾದಿ ಮುನಿಫೋಯ್ ಫಿಲುವ ದಿನಮುಗ
1: ಹೆದುವೆರಿ ಕಮ್ಮಾಯಕು
0: ಎಕ್ವೆರಿ ಕಮಾಯಕು
1: ಏರುವೆಸ್ ಮಿಹಾರುವೆಸ್ ರೈತುನ್ನಾಯಕು ರೈತುನ್ನ ಎಮ್ಮೆ ಗಾತುಗ ದಿವೆಹರಾಜ್ಯಗೆ ಅಡು
0: ಎಂಹಾ ಸತರ್ಸ್ತೇಕ ಸಾಳಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅಡ್ಡಿ ಹನು ಎಂ ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
2: ಮೀ ಮುಬಾರಾ ತುಂಗ ಅಳುಗಣ ಆ ತಜ್ರಿಬಾ ತಹಕ ಆ ಮೌದೂ ಮಾತಕ್ಕೆ ಅಳುಗಣ ಎಂಗೆ ದಾಣಿ ತಮಗೆ ಫೋಣಿ ಉಮ್ಮೀದು
3: ಮಿಹುರಿ ನಿಯ ಕಂಡಾಳಾಗೆ ತಮಿಗೆ ದೇವೇಮ ಕುರಿಯಕ ದಾಂ ಹವ
4: ಹಿತಂಗರಿ ಮಿಫಾರ ಬಾರುವಾಣಿ ವಣೆ ಲಿಬುಣಸ್ ನೊಲುಬುಣಸ್ ಲಿಬೆ ತಜ್ರಿಬಾ ಕಿ ಅಳುಗಡೆ ದೇಖೆ ಕೊತಕ ವರ ಬಡೋ ಇಚ್ಚೆ
5: ಓಫೆನ್ ಹಗೀಗತಕಂ ಹೆದುಮ ಬಾವಿರಿನ್ ಪುರ ಉಫಾವಿರಿದ
6: ಬೆಸ್ಟ್ ರೇಡಿಯೋ ಪ್ರೆಸೆಂಟರ್ ಕಾಂಪಿಟಿಷನ್ ಗೆ ಟೈಟಲ್ ಉಫುಲಾಲಾ ಬಾವಿರಿಯ ಕಿ
7: ರೇಡಿಯೋ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹುಷಳಮ ಶೌಗರ ವಾಪರಾತಕ ಖಾಸ್ ಹೋಗೇನ್ ದಿವೆ ರಾಜ್ಯಗಳು ಕೊಡೆಗೆಂದ ರಿಯಾಲಿಟಿ ಶೋ
8: ಫಹಿ ಪೇ ಪ್ರೆಸೆಂಟ್
9: ಬೆಸ್ಟ್ ರೇಡಿಯೋ ಪ್ರೆಸೆಂಟರ್ ಕಾಂಪಿಟಿಷನ್
5: ಹುಕುರು ಅದಿ ಹೊಣೆ ಹಿಡಿದು ಹೋಗೆ ಮೆಂದುರು ದೇ ಚಹಾಯರು
7: ರಿಪೀಟ್ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊಣೆ ಹಿಡಿದು ಹೋಗೆ ರೇಗಂಡು ದಿಹೆ ಗಡಿತರಿ
5: ಎಂಹಾ ಸತರಸತೇಕ ಸಾಳಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅದಿ ಅಡ್ಡಿಯ ನುವೆ ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
7: ಫಹಿ ಪೇ ಪ್ರೆಸೆಂಟ್ಸ್ ಬೆಸ್ಟ್ ರೇಡಿಯೋ ಪ್ರೆಸೆಂಟರ್ ಕಾಂಪಿಟಿಷನ್ ಮೀ ಮುಬಾರಾತ್ಗೆ ಕೋ ಸ್ಪಾನ್ಸರ್ ಕಿ ಹೋಲ್ಸೇಲ್ ಪಾಯಿಂಟ್
10: ಹತ್ತಿರವನ್ನು ಹತ್ತಿರವನ್ನು ಹುಡುಕು ಕಸದ ಕೊಲ್ಲ ನೀ ಬಂದು ಹೊಂಡ ಇರ್ತ
11: ರಾಣಿ
12: ಕಿಯಾಬಲ ರಾಣಿಗೆ ಹಿಂಗಮ ಚುಮಕ ಮಾಡುವ ಹಾಫಾಣ
13: ಜಿಹಾನ್ಗೆ ಮಮ್ಮ ಮೇಣ ಬದಲು ಕೊಲ್ಲಂಗೆ ಹೆಂಗಸ್ ಪದಾಶ
12: ಕುಜ್ಜ ಕುಡುಗಿ ಹೇಳತ
10: ಕುಜ್ಜಗ ಬೇಣು ಈ ತನಕ
12: ಹಂಗೆ ಕುಜ್ಜ ಕುಡಿತೀವ
5: ಎಹಾರ ಮಿಹಾರುಗೆ ತಫಾತ್ ಇಹುಸಾಸ್ ತವ್ಗೆ ರೇಡಿಯೋ ಡ್ರಾಮಾತ ದಿವ್ಯರಾಜ್ಯಗಡುಗೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಮಿಹಾರು ಅಡು ಸ್ವಾಲಿವೇನೆ ದಿವ್ಯರಾಜ್ಯಗಡುಗೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಅವ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕೊಲ್ಲವ
14: ದಿಯದವಿ ನೋತೆ ದಿಯದವಿ ಹೊಳೆ ಅಬದು ಫೆಂತಿಗೆ ಜಹಾಣಮ ಮದಿರಿ ಆಲಾವ ಗೊತ ಫೆಂಗಾರುಲಾನೆ
15: ಮದಿರಿ ಅಳುಗೊಂಡ ಮೆಂಗ ಸಿಹ ತಂಗುರಿ ಹತ್ತುರೆ
14: ಗೆಯ ಗೋತಿ ತೆರೆಯ ರಷ್ಟೆರೆ ಮದಿರಿ ಸಲಾಮೆ ಕುರಮ
16: ಗಡಿ ಮಿಹಾರ ಎಗಾರು ಗಡಿ ಸಾಳೆ ಫಸ್ಟ್ ಮಿನಿಟ್ ಮೀ ದಿವೆಹರಾಜ್ಯ ಗಡು ಮಿಗಡಿಗ ಕೋರಿಯದ್ದಾಣಿ ಸರ್ಕಾರಗೆ ಇವುಲಾಣ ದೆನ್ನೆವುಮ ಬಯಂ ಅಮಿಲ ಫರಾತ್ತೆವ್ಗೆ ದೆನ್ನೆವುಂತ ಕಾಯಕು ಮುಲಕತಳು ವೇವಶ್ ಮೆಜಿಸ್ಟ್ರೇಟ್ ಕೋರ್ಟ್ ಮೀಮು ವೇವ ದಿವೆಹರಾಜ್ಯ ನಂಬರ್ ಹಸ್ತೇಗ್ ಫನ್ ಸವಿಸ್ ಎ ಒಬ್ಲಿಕ್ ದಿಹಾ ಸಬ್ಬಿಸ್ ಒಬ್ಲಿಕ್ ಎಕಿಂ ಇವುಲಾಣ್ ಮಿಲ್ಕ್ ವೇರಿಕಂ ಮಿದನ್ನವ ತಂತಣ ತಕೆತಿಗೆ ಮಿಲ್ಕ್ ವೇರಿಕಮ ಮೆದು ದವ್ವಾ ಕುರಾ ಫರಾತೆ ವಾಣಮ ಹದ್ದೋಗ ತೆರೆಗಲಿಯುಮಕುಂ ಎಕ ಮೀಮು ವೇವಶ್ ಮೆಜಿಸ್ಟ್ರೇಟ್ ಕೋರ್ಟ್ ಇಂಗೆವುಂ ಎದೆಮೆ ಮೀಮು ವೇವಶ್ ಪೆನ್ಸಿ ಮಾಗೆ ಕಿಯಾ ಬಂಡಾರ ಗೋತಿಗಾವಾ ಎಮ್ಮೆಹಾ ಇಮಾರತಕ ವಳುಫದ ತಂತಣ ನೂಫುಲೆಮುದ ಮೀಮು ವೇವಶ್ ನ್ಯೂಕಾಸಲ್ಲೆ ಕಿಯಾ ಬಂಡಾರ ಗೋತಿಗಾವಾ ಎಮ್ಮೆಹಾ ಇಮಾರತಕ ವಳುಫದ ತಂತಣ ನೂಫುಲೆಮುದ ಮೀಮು ವೇವಶ್ ವಲುತೆರೆಗ್ ಎಕಿ ಸರಹದು ತವ್ಗಾಹುರಿ ಸೌವಿಸ್ ಎಕೆಂಗ್ ಎಕ ಕುಂಫೆಶಿಗೆಂ ಸೌವಿಸ್ ಎಕೆ ಅಶೆತ್ತಿನಕ ನಂಬರ್ ಜಹಾಫಾವಾ ಎಮ್ಮೆಹಾರು ಫಣರಜುಲ್ಗೈದ ಸಾಧಸ್ತೇಕ್ ಸಾಳಿಸ್ ಹತೆ ತಿನೆಮ್ಮೆ ದೇಹಾ ಸಬ್ಬಿಸ್ ಮೊಲಕತಳ್ ವೇವಶ್ ಮೆಜಿಸ್ಟ್ರೇಟ್ ಕೋರ್ಟ್ ಮೀಮು ವೇವ ದಿವೆಹಿರಾಜ್ಯ ನಂಬರ್ ಹಸ್ತೇಕ ಫನ್ ಸವಿಸ್ ಎ ಒಬ್ಲಿಕ್ ದೇಹಾ ಸಬ್ಬಿಸ್ ಒಬ್ಲಿಕ್ ದೇ ಏವುಲಾಣ್ ವಾರಿಸ ಕುರಿತೋ ಬೆಲಂ ಮಿದನ್ನಮ ಫರಾತುಗೆ ವಾರಿಸ ಕುಹುರಿನಮ ಆಯಿಲಿ ಗೊತ್ತು ಹುರಿಗೆ ಕಂ ಭಯಾಂಕೋ ಹದ್ದೋಗೆ ತೆರೆಗಲಿಯು ಮಕ್ಕುಂಗಿಕಂ ಮೀಮು ವೇವಶ್ ಮೆಜಿಸ್ಟ್ರೇಟ್ ಕೋರ್ಟ್ ಇಂಗೆವುಂ ಎದೆಮೆ ಅಲ್ ಮರ್ಹೂಂ ಮೂಸಾ ಅಲಿ ಫೆಂಫಿಯಾಜ್ಗೆ ಮೀಮು ವೇವ ಫಣರಜುಲ್ಗೈದ ಸಾಧಸ್ತೇಕ್ ಸಾಳಿಸ್ ಹತೆ ತಿನೆಮ್ಮೆ ದೇಹಾ ಸಬ್ಬಿಸ್ ಅಡ್ಡೊತ್ತುಳ್ ಹಿತದು ಮೆಜಿಸ್ಟ್ರೇಟ್ ಕೋರ್ಟ್ ಹಿತದು ದಿವೆಹಿರಾಜ್ಯ ನಂಬರ್ ಹಸ್ತೇಕ್ ಅಡ್ಡಿಯ ಹಾಯೆ ಬಿ ತಿನೆ ಒಬ್ಲಿಕ್ ದೇಹಾ ಸಬ್ಬಿಸ್ ಒಬ್ಲಿಕ್ ನೋದಿ ಹೈಕೆ ಇವುಲಾಣ್ ಕೋರ್ಟಂಗ್ ಹಾಜಿರುವು ಸೀನು ಹಿತದು ಅಂದಾಜ ಮುಹಮ್ಮದ್ ನಿಶಾನ್ ಐಡಿ ಕಾರ್ಡ್ ನಂಬರ್ ए देन हते नोएसुमें एकें अशकी अड्डोतुल हितदु मजिस्ट्रेट कोर्टुगे नंबर देहास फन सर्विस एस दे सी सी आई वी तीनें एके सुमे गजियाया गुलगें अड्डोतुल हितदु मजिस्ट्रेट कोर्ट हाजिर कुरे फानुवा मिहिके वीमाए गजिया शारियतुगे अडोय हुमगा बायवेरिवे बयान दिरुमट्टका फहेम्मे देहा सब्बिस वन दोहुगे हिंदुनु दिहगडि सुम्मिनेट अड्डोतुल हितदु मजिस्ट्रेट कोर्टं हाजिरुम सीनु हितदु अंदाजा मुहम्मद निशान अंगमे मिदनवि तारीखा गडिया सीनु हितदु अंदाजा मुहम्मद निशान कोर्टं हाजिरुनु वेज्जनम मुहम्मद निशानगे गैरु हाजिरुगा मसला कुरिया गेंदियुमगे इख्तियार कोर्ट लिबिगें वाका मुहम्मद निशानं अंगा इउलान कुरमे नुआ जुलगाई दा सादस्तेक सालिस हतें हतावीस एप्रिल देहा सब्बिस अलगण मेंगे बाप्पा अलिफ दाल मंदु नूरम्मागे अहमद मुहम्मद वणी देहा सब्बिस एप्रिल नवाविस वन दूहनिया विफय वीमा बाप्पागे मच्चां इन्वेस्टर ने नुआ तवसियते वानमा एम्मस्तोगे तेरेगा अलगण मिन्ना गुलुवा एकनिम मेवुं एदेमी आइलागे फरातुं उबैदत अहमद फोन हते नुआ फहे एकें हतरें हायतिने मुहम्मद हमजत फोन हते नुआ हते एकें हतरें हायतिने अली शिफात फोन हतें हाइं एके हाइं हाइं आशे सुमे लीजा अहमद फोन नुएं हाइं हाइं आशे हते सुमे नुए अलगुन में लोबेती कोको हा दालुने कुरंदु कामिनी गे हुसैन शिफाज वनी देहा सब्बिस एप्रिल नवा विस्मन दू निया विफे वीमा हुसैन शिफाज के मच्चंग विस्तारण्य नुआ तवसियते वणम मियदुम फिशिगें एमस्तुगे तेरेगा अलगुन मिन्ना गुलुवा एकनिम मेवुं एदेमे आइलाग फरातु मुहम्मद शिफाज फोन नुएं आशे आशे दे तीनें हते सुमे आयशत समा फोन नुए फहे दे हते सुमे फहे नुए मुहम्मद माहिर फोन हतें हतें आशे हतें हाएं हतें हतरे अलगुन में गेलो बेती बाप्पा सेनु हितदु थबिब वगे इब्राहिम दीदी उफा वणी देहा सब्बिस एप्रिल हता विस्वण दूहनिया विफय वीमा बाप्पा के मच्चन ए विस्तार नेनु तवा सियते वाणमा एम्मस तोगे तेरेक अलगुन मिन्ना गुलुवा एकर निम्मेवुं एदिमे आई लग फरादुन शबीन इब्राहिम फोन नोएं हते दे सुमे सुमे हाएं हतरे सुजाज इब्राहिम फोन नोएं नोएं नोएं तीनें हतरे एकें हाई मोहम्मद शम्स फोन नुएं अशें अशे अशे सुमे तीनें एके अलगण मेंगे बाप्पा मी मुहे पीडोन अहमद साइद वणी देहा सब्बिस एप्रिल एका विस्वण दूहनिया विफे वीमा बाप्पा के मच्चंग विस्तारण ने नुआ तवसियते वाणमा फनर दोहगे तिरेग अलगण मिन्ना गुलुवा एकनी मेवुं एदिमे आइलाग फरातु मुहम्मद दाइन अहमद फोन हते हते सुमे हतरे तीने नुए फहे इब्राहिम माइन अहमद फोन हते फहें एके सुमें हाइं एके हतरे अलगण मेंगे लोबेती मम्मा हा म्यूरेक्स जकिया सबरी वणी देहा सब्बिस एप्रिल नवा विस्वण दूहनिया विफय वीमा मम्मगे मच्चन ये विस्तार ने नुआ तवसियते वाणम एम्मस तोगे तेरेगा अलगण मिन्ना गुलुवा एकनी मेवुं एदिमे आइ लग फरातुन सुल्ताना हुसैन फोन हते नुए फहे फहे फहे देतिने अहमद रमीज फोन हते नुएं हते फहें एकें एके सुमे आयशत रामिशा फोन हतें हतें अशे एके सुमें अशें हाय अहमनत रिफाशा फोन हते फहें एकें हते सुमें हतरें एके गड़ी मिहार एगार गड़ी फंसास मिनट नवा विस्कुन तुम्ही दिवे राज्य गड़
8: दुनिया के हतरु बितुं
17: राज्य के उतुरा देखुनुं
8: खबरा मालूमात
17: उठ में निति सर्विस कड़ीरु
8: दिवही राज्य के आडू
17: इंहा सतर्स्ते का 49 किलोहर्ट्स मीडियम वेव 99 मेगाहर्ट्स एफएम बैंड
18: Thank you.